पावै न भिख ऐसा नाम निरंजन होए देखो मंडाने मन कोए पंच परवान पंच प्रधान पंचे पावेंद्र कै मान पंचे सोएंद्र